यासमिन ही जेको जलाल चंड जो कलाम आहे, तमामु बहितरीन कलाम, सदा हयात आवाज़ असांजो जलाल चंड जो। हीउ मुंहिंजो जेको कलाम उन्हनि दोस्तनि जे नाम

0: रहंदो तव्हांखे सूर में आहे सरकारी नौकरी न आहे न त बा हाणे फैसलो थी वियो आहे त जेको हाणे शादी कंदो सरकारी मुलाज़िम हिकु उहा त ख़ैर आहे ॿी शादी कंदो त हुनजी सॼी तनख़्वाह हुनजी ज़ाल पहिरीं ज़ाल जे अकाउंट में वेंदी बाबा सरकारी फैसलो कयो आहे पर असांजी सरकार न कयो आहे छो त असांजी सरकार वारा पाण ॿ शादियूं कंदा आहिनि माना असां
1: अगरि इहो फैसलो कनि
0: था न हा पाण नुक़सान वेंदा पाण नुक़सान वेंदा सही ॻाल्हि आहे हाणे तव्हांखे ॿुधायां त इहो जेको भारतीय रियासत आसाम आहे हुनजे वज़ीर आला जेको आहे इहो फ़ैसिलो कयो आहे त जेको बि सरकारी आदमी शादी कंदो त हुनजी जेका पघारूं आहिनि उहा वधाए हुनजी पहिरीं ज़ाल जे अकाउंट में हली वेंदियूं बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु त इहा हाणे उहा कानून लागू थी वियो
1: आहे असां वटि बि इहो कानून निकिरे थो न
0: हा हा
1: त अखियुनि ते काई ॻाल्हि न आहे असांखे हिकु नौकिरी हिकु छोकिरी
0: बिल्कुलु बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे पर जेका ॿ हज़ारनि वारा आहिनि उहा त मरी वेंदा न
1: उन्हनि जो अलाउ
0: छो त असां वटि इहो कॉन्सेप्ट आहे त अगरि असां 50,000 खां वधीक कमाईंदड़ आहियूं या लख खां वधीक कमाईंदड़ आहियूं त असां फौरी तौर ते घर बि न ठाराईंदासीं गाॾी बि न वठंदासीं ॿारनि खे माना कोई तालीम बि न ॾियारींदासीं असां चवंदा आहियूं त बसि ॿी शादी कयूं मिंट में
1: असां घर मां आहियूं

हलु इहो आहे त ॾिसो एक्सीडेंट थियल आहे, पिंजरो बि लॻो पियो आहे, राड लॻी पई आहे। मां सम्झां थो चौरस वारी हूंदी राड जंग में लॻल हूंदी। हा बिल्कुलु मथां लॻल हूंदी। बहितर आहे तव्हां डॉक्टर साहिबु चए थो, तव्हांखे ॿुधाए बि थो डॉक्टर साहिबु, तव्हां लड़काई घणी हूंदी, इन जे करे बि सॉइलिंग थी हूंदी, सोज थी हूंदी। बहितर ईअं आहे त तव्हां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारे वञो सुबुह जो। उन जो तव्हांजी जेका सूर आहे उनखे डॉक्टर साहिबु ॾिसी बि वठंदो, ॾिसी करे दवा बि ॾींदो त वधीक हिकिड़ो बहितर थींदो। वधीक तव्हां एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो। बाक़ी हाणे नंढड़े जा व्यूज़ तव्हांखे हाणे ॿुधा हूंदा, मां हाणे ई हाणे हलायां जेको आहे सो प्रोग्राम में, त उनजो बि ईअं ई जंग जो मसलो हुयो, इहो ई साॻियो प्रॉब्लम हुयो। ऐं अलहमदिल्ला उहो पाण जेको आहे सो केतिरे कदुरु छा पियो चए त मां 90%।